0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: राजेंद्रना

0: Game on!
1: ravi
2: dab
1: mara boda marhaba
2: shukriya
1: mara dost ko la fan kas badal me mikhal show ko ko ba me kom sar ka me show ka waanu aayenge ken taiyar ho gen ka maga bol me kore ne asati
2: de ane suwa den no kura jawab ne de de ka ha ka ne da ka show ek
1: eka eka gata ka daani kore den me गेम तक आए कि कुरे दिन का कुरे मिहार कोरो मुंडा मसक्का तब है वहाँ का तकाल है का गाना मिहार में वैनी हमारे रिलीज कुरे फवारा बोड़ा बेलून तेरिंगे तारु ही बोली बे मुम्मी दानी मी सीरीज की ने तजुर्बा दिए
2: तजुर्बा ये कि हम कुम में तजुर्बा मी मसक्का ते के समुदाय हैं गने स्ट्रगल लग दें आउटकम में कुम रंगलो करने दें ती बुनी हैं हम बेलून तेरिंग उधर का बाजार में फिर मी सीरीज मी देंगे अधि राज्य का नो फिर ना क्या सीरीज हम मी कहा जोन रहा करना दावे सो या सक्सेसफुल आने का
1: दें कास्टिंग वहाँ के सदक का दमवान की ने विष्णु फसु कास्ट होंगे गोत मी ही यार कोरी हम अगेम इस मी दायरा का फुन्ना उस कास्ट उन नवर बड़ा मी दायरा का हमारी क्रिया फिर फलमुंग उदयमुंग फुन्ना बुस वमुंग अन्न फन्नानु नायकी का मासे मासे के मी कोला दे गए तो हम वारंग आ तुत्तु तुत्तु एनो ने बड़ा मार कूड़ा यंग आर्टिस्ट उन नायकी का रवि में फार्मासे के तिकोल दे कास्ट उन मी चूज कोरे रुनो ने कास्ट उन खियार कोरे र कौन कहा कंते तक का समाल कर देने
2: एम में बड़ा समाल कर देने याने मी कामा पेशन उन्नो कुदिन तो बेलो देंग अने अने कम का देंग हुरिया प्रोजेक्ट एक गहिंग ऐंगन को बोड़ पसंट एंग हवा मी विहार तना मी को फोन ना ने मा आमी हूँ बेनों को गे द मी का मी उले ने याने हिंग मी हूँ ना फारिता तीन मूने ऐंगन को बुन न्याम ऐ शरफा शारिफा देंग शुहाया देंग मी उले ने हम पुदेर रखूं आमी हूँ हम दाना किनो दाम किएन मी हूँ विस माँ का अनेंगिंग मी प्रोमिनेंट कैरेक्टर्स तक हैं द हम दाने बोर करने कोड़ा फ़े कम कुछ मी का मी न कोड़ा फ़े मी दरो लकी ए ने विस कम इस क्या तफात परफॉर्मेंस देख के ने रोल भी मी न इसमी नेगी दें अने मी का सुकास्ट हिम बोड़ा विस्नी नामिया हसन्ना दे मी हूँ मी प्रोडक्शन मैनेज करा मी हाया प्रोड्यूसर या दे मी हूँ मी सजेस्ट में करने नान तक है दें ती मी हूँ डिस्कस को के अस्तु का कैरेक्टर्स तक का मी एक्टर्स में खंडे यारी अस्तु या आई
1: दें मिहार मी सीरीज का मिहा हिसाब अंग ऐर में होती है वन एपिसोड ऐसा दें और ना ने बाकी तीन एपिसोड मी मैं गिना बाय को दें शाहू फाह करूँ हम अमी सीरीज बालमुंदेरा शाहू अंग हम क्या मस मी मैसेज करें नोनिया में सीरीज के वहाँ कहेंगे हाली कीने वा सीरीज हैं वर दक्का ने ता वहाँ का सी इच बाला फम हैं डिस्कस करा रहे मैं बोर्ड अप फाड़ को एक कम मैं सीरियल किलर पॉइंट ऑफ व्यू को नोनिया सीरियल किलर एक कॉन्सेप्ट का नों दो एम इतिहाद दा फम हैं मैं असु कौन कहा ला मैं स्टोरी लाइन का ब्रावी मैं तिलियों मेरा विस नहीं बोर्ड अप
2: अस्तु गाने की वेगिंग वाका में तो मैं अनेंग हैं मैं फुदेर का गिना गाने खाकु तो मैं कं कुरानी ये सवाल को मुझे फिल्म में भी सीरीज़ भी इसके इंदा सीरीज़ आ फिल्म्स था एक आँ को मी का बड़ा मी बहनों को फ़ामिंग दे मैं फ़ोर्टा एपिसोड आएंगे ना खाकु का मी हमारा नहीं है मी एक आँ मी की बेगिन तो मी हम मिवाने ये या बड़ा मी के नानी गुस्सा सो या एको तब विष्णा फस्तो एक का मी का मी हाँ बुराई एने हम वाम में मजबूर हुई की तो मैं अमी का इन्ना ना दाम बागो तुम ऐ देवन नून थीमन एपिसोडो करने के इन्ना ने अने मी आजान के कैरेक्टर सवाल को फेदेंग हम ऑडियंस को फेने सवाल थीमन ने मी बदल आई की भी तो ना हाशे थीमी हूँ ना थीमन ने की तो कुरवु ने थीमन ने मी बदल गे इन्ना ऐ अस्तुगा
1: ರವಿ ಬುಣೆ ಮೀತಿ ಮಣ್ಣಗೆ ಜೋನ್ರೆ ನೋಡೆ ಕಮ ರವಿ ಬುಣೆ ಫಿಯಾ ಕೊಮ್ಮೆ ಮೇಘ ಬೋಲಂಗ್ ಅಣ್ಣನಿವಿಸ್ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ಹೊರಿ ಗೊತ್ತಂಗ ಹೊರಿ ಹಮ್ಮ ಮಿಸ್ಟ್ರಿ ಗೊತ್ತ ಕಾಲ್ ದಿಚ್ಚಿ ನೋಣ್ಯಾ ತಂಕೊಳೆ ಎಕ್ಷನ್ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ವೈಬು ಕಣ್ಣೆ ರವಿ ಫೆಣ್ಣು ಮಿಸ್ ಫೆಣ್ಣು ಎಣೆ ಕಮ್ ರವಿ ಯ ಕಿಹಾ ಬಡು ಚೆಲೆಂಜ್ ಕವಿ ಬಾಯ್ ಏ ಶಾಹು ಕ್ಯಾರಿ ಗರವಿ ಬೋಣಿ ಹಂದ ಮೆಮಿತಿ ಮಣ್ಣಗೆ ಜೋಣೆ ನೋಣೆ ತಿಮಣ್ಣ ಹದಾ ಹಿಬ್ಬಣಿ ವರ ಫೀಲ್ ಗುಡ್ ಫಿಲ್ಮ್ಸ್
2: ಅಸ್ತು ಮಿ ವಾಗುತ್ತೆ ಕ್ಯಾಣೆಂಗೆ ಫುರ್ಸ ತುಮಿ ದಿಬೆನಿ ಫಿಲ್ಮ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊರಂ ಬಿ ಎಸ್ ಕೂಳ ಬಿ ಎಸ್ ಎಸ್ ಕೊಮ್ಮಸ್ ಅಣೆ ನೆಗೆಟಿವ್ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಹೆಂಗ್ ಅಣ್ಣಕ ಫಿಲ್ಮ್ ತ ನೋಣಿ ಥ್ರಿಲ್ಲರ್ಸ್ ಮಿ ಕಾಲ್ ಹೆಚ್ಚಿ ಮಿ ದಿಬೆನಿ ದೇಕಂಕು ಅಮಿಲ್ಯ ಲಿಎಫ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊರಂ ವೆಜ್ಜಾಮು ಐ ಪ್ರಿಫರ್ ಎ ಹಮ್ಮ ಫೀಲ್ ಗುಡ್ ಫಿಲ್ಮ್ ತ ಏ ನೆಸೆಸರಿ ಅನ್ನೋಣೆ ಕೊಮ್ಮೆ ಲೋಬಿಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಕವ ಆಕಿ ಕಂಪ್ಲಿಕ್ ಆಯ್ದಾಗಿ ತೆರೆಗೆ ಜೆಹೆ ಹಮನು ಜೆಹು ಮಾದಿಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಸ್ವರಕ ಕಾಮಿಡಿ ವಿಸ್ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಪೊಗ್ಗೆ ಅಸ್ತುಗ ಎಚ್ಚಲಿ ಎನ್ಯ ಲಿ ಆಹಿಬಣಿ ಇಕಂಕು ಮೀ ಅಸು ಮೀಡಿಯಾ ನೆಟ್ಗೆ ಡಿಮಾಂಡ್ ಕಂ ಅಸ್ತುಗ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಮಿ ಅಣಿಗೆ ಕುರಿ ಹಸಂಗೆ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ದೆಂಗ್ ಕುರಿಯಂಗ್ ಒತ್ತೀವಿ ಸಮಯ ಕಾಯಚ ಮೀಡಿಯಾ ನೆಟ್ ಮೀ ಬೇಣು ಮಣಿ ಕಾದ ಹೆಚ್ಚಿ ಅಣೇ ಉಪದ್ದ ದೇಕಂಕು ಯಾ ಅಣಿಕ ಉನೆವೇಣಿ ಮೀಕಿ ಅಸ್ಸುಗ ಜೋನ್ರೆ ಉನೆ
1: ಏ ಉಂದಕು ವಿಬಾ ಮಿಸ್ ಆದಕ ಉಂದಕು ಕಮೆಬ್ಬಾ ಮಿಸ್ ಮಿಕ ಮಿಕತ ಸ್ಟೋರಿ
2: ಚಿಲಿ ಮಕ್ಕೆ ಅಣಂಗೆ ಕೆ ಉಂದಕು ದುರ ಬಡಂ ಮಿಕ ಅಸ್ಸುಗ ಮಿಗ ವಾಗೋತೆ ಕಿ ಕಿತಂ ಮೆದಿ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಡಾರ್ಕ್ ವಿಎಸ್ಎಸ್ ಮಿ ಕಿಯಾದೆನ ಅಸ್ಸುಗ ವರ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಇಶ್ಯೂ ಮಿ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಇಶ್ಯೂ ಕಿಯಾದೆನ್ ದಾ ಇರುಗ ಮಿ ಮಿಬುನ ಸಸ್ಪೆನ್ಸ್ ಈ ಕಾಮಕಾಶ ಅಸುಗ ಬ್ಯಾಂದಂಗ್ ಫೋಕಸ್ ಕೂರವಣಿ ರಾದರ್ ದೆನ್ ಅ ಪರ್ಸನ್ ಮಿಸಾಯಕ ಕಾಕುತೋ ಮಿ ಕಮ್ಮಿ ಕೂರಣಿ ಎವ್ರ ಬೊಡ ಅಸ ಸೊಸೈಟಿ ಕೊಬಾತೋ ಮಿ ಕಮ ನಗಂಜೆ ಜಿಮ್ಮಾಯಕಿ ಕೊಬಾತೋ ಎ ಮಿಹುಂಗೆ ಎ ಮಿಹುಣ ಕೂರೆ ಫೈ ಕಾಮಕುಣ್ಣೆ ಗಿನಫಾರ ಹಮ ರಾಜ್ಯ ಗಸ್ ದುನಿಯೇ ಹಮ ಕೊಮ್ಮೆ ತಣೆ ಗಸ್ ಕೊಮ್ಮೆ ನೊಬ್ಯಾಕಮೆಗ್ಗೆ ಮೀ ಸೌಭಕ ವಣಿ ಸೊಸೈಟಿ ನೋಣಿ ಅ ಸಿಸ್ಟಮ್ಗೆ ಮಸ್ಸದೇಕೆ ಅಸುಗೆ ಮೀ ಕಹೆಂ ವಾ ನೋಣಿ ಎ ಕಾಮಿಂಗ್ ಹೆಂ ದಿಮಾವುಮ ಸೊ ಏ ಆರ್ ಎ ಬೋರ್ಡ್ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೊಪ್ಪ ಮೀದಿ ಸೊ ಏ ಆರ್ ಲಿಯೋಣು ಇರುಗದೆ ವಗುತು ಕೂಡ ತಂಬು ಐದು ಬರಬೋದು ಅಣಿಕೆ ಡ್ರಾಫ್ಟ್ ತಹಕಂಗ್ ಅಷ್ಟು ಗೊಸ್ಕೆಂಗ್ ಕಣ್ಣು ರಿಫೈನ್ ಕೂರವೇನಿ ಈಗ ವಗುತು ಕೂಡ ತಂಬು ಐ ಬರಬೋದು ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಅಷ್ಟು
1: ಏಮ ಮಿಕಾಲ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ರವಿ ನಿಮ್ಮೇನಿ ಹಮ ವರ ಹಮ ಜಹಿಗೆ ಹುರಿಹಾ ಓಡ್ಸ್ ತ ಸರ್ಕಲ್ ಔಟ್ ಕೂರಮು ಎವ್ಎಸ್ ಲೂಪ್ ಹೋದಂಗೆ ಇದೆ ಹಮ ಇವರ ಟೈಮ್ ಬೇಣು ವೇ ವಹಾಕೆ ಟೈಮ್ ಲಿಮಿಟ್ ಇರಲಿಯಾ ಮೇತಿ ಒಂದು ಗೋಲೆ
2: ಟೈಮ್ ಲಿಮಿಟಿಂಗ್ ಅಸ್ತುಗ ಇನುಂ ಐ ಫುದೇರ ಕಂ ಕೊಮ್ಮೆ ಕೊಮ್ಮೆ ಜೋನ್ ರಾಗ ವಿಸಸ್ತುಗ ಒಂದು ಗುವಾಣ ಕಮೆ ಕಂ ಕು ರಾಜ್ಯ ಗವಾಗುತ್ತೆ ಕಿ ಮಾಕ ಬಡ ಆಮದನಿ ಎಲ್ಲಿ ಬೇಕವನ್ನು ಹೆಮ ಬಾಗುತ್ತುಗ ಮೀ ಬೇಣು ಹಾ ಎಮ್ಮೆ ಫುರಿ ಹೋಗುತ್ತುಗ ಈ ಫಂಜೆ ದೆಂಗ್ ಏ ಕಮ ತಂಕೊಳೆ ಆದಿ
1: ರಾಜ್ಯ ಸಾರ್ ಮೆ ಮಿಸ್ತ ಎಮೆ ಮೀ ಗಣ ಹಮ ಗ್ಯಾಮೆ ಸ್ಮೃತಿ ಮಿಹಾರು ಮೀ ಬಲ ಅಲೆವೆ ಗೊತ್ತ ಮೀಡಿಯಾ ನೆಟ್ ಗೆ ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಬ್ ಗಮ ಬಲ ಮುಂದಾಮ್ ವಿ ಮೀ ರವಿ ಯಂಗ್ ಹಮ ಎವ್ವೆಸ್ ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ದೆಮ್ ಬೇನು ವೆಜ್ ನಮ್ಮ ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ದೇಮಿ ರವಿ ಹಮ ಬರಂಗ್ ಓಪನ್ ದೋ ಎಮೆ ಮಹಿಂಗ ಆರ್ ಮೆ ದೆಮ್ ಬದ್ದೋ ಕೊಲ್ಲಾಣಿ ಮೀ ಗೇಮ್ ತ ಕಾಯಕಿ ಗಮ್ಯಾರಿ ದೆ ಗೇಮ್ ಮೋಣ್ಣೆ ಕಿ ಆ ಗೇಮ್ ಮೋಣ್ ವಾಮ್ ವೆಜ್ ತಾದೋ ಮೀ ರವಿಗೆ ಲಿಸ್ಟ್ ರೀತ್ ಲವೆ ಹಿಮಣ ಅಲ್ದಿ ಫ ಬದ್ದೋ ಕೊಲ್ಲಾಣಿ

0: ವಿಫಿಲ್ಮ್ ಎಂಎ ಫುಡತಮದ ಕಾಲ್ ಆಫ್ ಅನ್ ಇತಿಹಾಸ್ ತೇವಿಸ್ವನಾಹರುಗೆ ಟಾಲಿಯನ್ ಬ್ಲೆಕ್ ನೈಟ್ಸ್ ಫಿಲ್ಮ್ ಫೆಸ್ಟಿವಲ್ಗ ಏಗೆ ಫಹೋಂಗ್ ಮೆಲ್ಬರ್ನ್ನ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಫಿಲ್ಮ್ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ತಹುಗವೆಸ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ದಕ್ಕ ಬೊಡು ತರುಹಿ ಬೆಂಗೋದಿ ಫಿಲ್ಮ್ ರಿಲೀಸ್ ವುಮಾಯಕು ಫಾಡುಕಿಯುನ್ ತೆರಿಂಗೆ ಮೆದುಗ ಬೊಡು ಮಕ್ಬೂಲ್ ಕಮೆ ಲೀಫವ್ಯಾರು ಹಾಸಕೋ ಸಾನಿಯಾ ಗೆಮೊಳು ಹುನರ ಗಿನಬೈಕ್ ವಣಿ ತೌರೀಫ್ ಕುಫ
1: क्यों मैं हेल्प नहीं करता
2: हेल्प किचन क्या जनाब टेबल से उठते तक नहीं है घर पे पापा जी के साथ बैठते खाना खाने और पापा जी के साथ ही चले जाते रिच्चू गरम भुलके रिच्चू शर्ट रिच्चू चाय उफ
1: तो क्लिनिक में भी मैं अकेले ही काम करता हूँ तुम आती हो मेरी हेल्प करने
2: अच्छा तुम जाने दोगे मुझे बाहर काम करने प्री के कुकर काम वाली जो मिल गई
0: है फिल्म के एमए फाहक कोले वे इस सिफाई की आता के गेतरे के दिरुम के तिरेगा अंगहेनु मुफला बुरेया एक कविस फाहक नुए उन नफसानी इहुसास्ता वर फुरी हमे दक्वा दी फवों फिल्म के बतला रिचाए की किया वैगें हुरी मोलो मी है नम विस खैवें या फो एना के मुली दिरियुलों बदल वेगें दनी बादिके के मसे के तका गेतरे के कंकम बेले है टुमा गेगे फिरी हेनुंगे फरातों फेन्न मिंती के तफात कुरुं तका मी फिल्म का वारा बोड़ा फाड़ किया फवे फिल्म के एम में मुहिम बाय की रिचा एना के अमिल मिनिवं कमटका कुरा ही वरु ಆಯಿಲಾಗೆ ತೆರೆಗೆ ಹುಣ್ಣ ನೇದವೆ ಕಂಕಮಾ ದೆಕೊಳತ್ತಿದುವೆ ಏನಾಗೆ ಅಮಿಲ್ಲ ಐಡೆಂಟಿಟಿ ಹೋದಂಕುರಾ ಮಸೆಕ್ಕೆತ್ತಾಗಿ ಅಂಹೆಣು ಬಾರುವೆರಿ ಕುರುಮ ದೀಫವಾ ವರುಗದ ಮೆಸೇಜೆ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ನಿಯುಮುಗ ಏನ ಅಮಿಲ್ಲ ಫ್ಯಾಮಚ್ಚ ತೆದುವೆ ನಿಶುಮ್ಗೆ ದಾಯರೆಯನ್ ಕುರಿಯದ್ದ ಮಂಜರುಂ ಪುಣೆದೆನಿ ಅಮಿಲ್ಲ ಇಹುಸಾಸ್ತಕ ಹುಣರು ಗುರುಬಾಂಕೊಗ್ಗೆ ಉಳೆ ದಿರಿಯುಳ್ಮೆಗ್ಗೆ ಎವ್ವೆ ಸುಫಲೆ ನೋಣಾಣೆಕಂ
3: साथ रहा ये सफर
4: तुम लोग रेडी हो वार्म अप कर लो
3: चल
4: अरे वाह ये बुके किसने दिया तुझको